दर्द जी गाल आहे, दिल जेका हूंदी आहे न उहा जॾहिं तंग कंदी आहे त शायर लिखंदा आहिनि उन्हनि ते लफ़्ज़। सो शायर लिखी छॾियो त डॉक्टर साहब खे लिखियईं, डॉक्टर दिल बदली करे ॾे मूंखे तंग थी करे। अहिड़ी ॻाल्हि जॾहिं मुमताज़ मौलाई ॿुधी त उन वरी हीअं चई ॾिनो, ॿुधो।

0: साईं है त रिंद साहब जॾहिं ॻाईंदो त वरी विच में वरी तूतली जो आवाज़ ईंदो जेको उहो आवाज़ ॾाढो ज़बरदस्त उहो ॾाढो सुठो लॻंदो हुयो. सो मज़ीस ख़्वातीन हज़रात हिकिड़ी वधीक कॉल अटेंड कयूं था. ट्रैक पहले बि ॾिसंदासीं केरु हूंदो असां सां गॾु कॉल ते. सो जनाब कॉल पहिरीं अटेंड करण जी कोशिश कयूं था. अजीब इतफ़ाक़ आहे त कॉल अटेंड थी वई आहे. हलो अस्सलाम वालेकुम.
1: वालेकुम अस्सलाम
0: साईं, केरु साहब ऐं किथां खां? इरफान अली थेबो, साले पट खबड़ी भेट खां वेलकम था चऊं साईं.
1: थैंक यू सो मच. यूनिस भाउ, तव्हां चयो साजापर जूं कहाणियूं अचनि थियूं ऐं अलहमदिल्ला मुंहिंजी बि साजापर वारे दोस्त खां पोइ वरी बि
0: अॼु बेक टू बेक साले पट जूं कॉलूं लॻनि पियूं. वाह वाह वाह वाह. माना अॼु सखर असांजी जेका नशरियात आहे न उहे ॾाढी पावरफुल तव्हां हले पई असांजे नेटवर्क जी. ईअं
1: बिल्कुल
0: न, इहे मोहबतूं आहिनि तव्हांजूं. मोहबतुनि में माना लेखो थोरी कबो
1: आहे. हिकु ॻोठ जे या हिकु घर जे लिसनरनि जी बि कॉलियूं गॾु मिली वेंदियूं आहिनि.
0: इहे कुदरती हिकिड़ो नसीब आहे, असांजो नसीब आहे न. हाणे किथे खबड़ी भिट आहे ऐं उतां खां कालू मिलनि पियूं. मां ईअं बि महसूस थिए त ॼण हाणे हाणे सखर जे ख़ूबसूरत उन असांजे सिंधु दरिया जे किनारे ते वेही तव्हांजूं कालू बि अटेंड कयां.
1: बिल्कुल यूनिस भाउ, पूरी सिंध तव्हांखे ॿुधे थी ऐं सिंध खां ॿाहिरि बि तव्हांजो आवाज़ माशाला वेंदो हूंदो रेडियो जे ज़रिए.
0: यकीन
1: वञे थो,
0: बिल्कुलु
1: रेडियो जे ज़रिए बि असांजो लाड़काणो आहे ऐं सखर आहे. इहे पंजाब ऐं बलोचिस्तान खे लम्मा बलम्मा नशियात ज़रूरु.
0: बिल्कुलु बिल्कुलु पहुचाईनि था. बिल्कुलु उतां कॉल्स अचनि थियूं. बिल्कुलु अचनि थियूं.
1: बिल्कुलु ऐं हिन जी वजह सां तव्हांजी सिंध खां ॿाहिरि बि तव्हांजो आवाज़ वञे थो ऐं असांखे सिंध खां ॿाहिरि बि ॿुधो वञे थो.
0: जिते जिते
1: असांजो GFM 88 अञा बि तरक़ी कंदो, अञा बि असांजी स्टेशनियूं वधंदियूं
0: इनशाला. थैंक यू वेरी मच. असां सां गॾु बि केरु पियो ॿुधे?
1: सलाम सिस्टर मिसिस अली ऐं सिस्टर फौज़िया फातिमा, सिस्टर दुआ खान राय, कुमरो मंताज, कुमरो हुसैन बचिड़ो, हाफिज गुलाम अहमद सांबल ऐं लुकमान चाचर, बचन चमानी, नज़ीर मंगरी, अब्दुला बंगवार, जेके दोस्त ॿुधनि था सभिनी खे इरफान अली थेबो पारां सरस सरस.
0: वालेकुम अस्सलाम. थैंक यू मिठो माण्हू. थैंक यू. ॾिसंदासीं हाणे कॉल ते केरु. हलो अस्सलाम वालेकुम.
2: वालेकुम सलाम साईं.
0: साईं केरु साहब ऐं किथां खां? मोहम्मद आचर ख़ासकेली साहब, ख़ुशि आहियो? ठीकु आहियो?
2: अलाह जी महिरबानी आहे साईं. तव्हां ॿुधायो साहब, ख़ुशि आहियो?
0: अलहमदुल्ला अलहमदुल्ला. ॾाढी ख़ुशी थी अॼु असांखे तव्हांजो आवाज़ ॿुधण में अची वियो.
2: प्रोग्राम तव्हांजो बहितरीन हूंदो आहे. हाणे हिकिड़ी शिकायत आहे त मोरे चैनल वारा प्रोग्राम छो नथा हलाइनि. हिन लाइ त चइजो.
0: इहो पुछा करियूं था. मुंहिंजे ख़्याल में त मोरे ते हलंदो हूंदो, पर मां असां रिक्वेस्ट कंदसि मोरो जी टीम खे, प्लीज़ प्लीज़ मुंहिंजो आवाज़ ॿुधरायो, मुंहिंजा दोस्त ॿुधनि. ठीकु आहे साईं? ईअं हूंदो न, को टेक्निकल फॉल्ट हूंदो. मोरे वारा त ज़बरदस्त नशरियात ॾींदा आहिनि. हिन जेके असांजी जेका नेटवर्क आहे हुन में को इशू न आहे. इशू हूंदो आहे न इंटरनेट में. इंटरनेट महबूब खां बेवफ़ा अथव. नखरो हूंदो नेट जो, नखरो न पूरी दुनिया में वेचारा माण्हू मायूस थींदा आहिनि. सो को मसलो कोन्हे. इनशाला असां मोरे जी टीम खे रिक्वेस्ट कंदासीं कनेक्ट कनि त जीअं असांजा दोस्त ॿुधी सघनि. थैंक यू. असां गॾु बि केरु पियो ॿुधे? वालेकुम असलाम. महिरबानी महिरबानी. लख थोरा साईं. ओके जनाब, हिकिड़ी कॉल अटेंड करे मूंखे ब्रेक वठणो. ॾिसंदा कॉल ते केरु. हलो अस्सलाम वालेकुम. छा हाल आहे लाशारी साहब, ख़ुशि आहियो? जी अवां सां गॾु ॿियो केरु पियो ॿुधे? ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे. हथ जो रुमाल इनशाला ॿुधाईंदासीं. हथ जो रुमाल जो ज़मानो. आख़िरी कॉल. हलो अस्सलाम वालेकुम.
3: वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू.
0: जी केर साहब ऐं किथां खां?
3: आजी ज़ला बचा अनवाणी फिराम शाहपुर तरफ़ुर.
0: छा हाल अनवाणी साहब, ख़ुशि आहियो? ठीकु आहियो?
3: अलहमदिल्ला. तव्हां ॿाहिरनि जी दुआऊं थधिड़ी मवाऊं.
0: अॼु साईं मूं वटि टाइम तमामु घटि आहे. पुछंदसि तव्हां सां गॾु ॿियो केरु पियो ॿुधे?
3: असां सां गॾु ॿुधे त केरु कोन थो, पर रुस्तम अली पवार ऐं रोशन अली पवार खे सलाम.
0: सलाम वालेकुम असलाम. अखियुनि ते सलाम रखी मोकिलियूं पिया अॻिते. इनशाला पहुचंदा हवाउनि जे आधार. मोहबतूं तव्हांजो मिठा माण्हू. اوکے مسجد خواتین حضرات ایک شارٹ بریک ہے ان آواز کے بدلنے بدلنے کمرشل بریک نہ بدھوں تھا باقی ادھ کلاک کے ساتھ ہوں مجھے خیال میں ادھ کلاک میں کنجو کالوں ہندی وہ بریک کا پوئے کال کجو وچ میں بالکل کال نہ کجو ماں تیس تھی تھوڑی دیر ساہی پٹے وٹا پانی کی لپ پی وٹس تھوڑا ساہ کھڑس پھکارو کھڑس پھکارو جن کے چوندا پھکارو کھڑی واپس اچھا تو تیس تھی یہ گانوں بدھی کمرشل بریک تھا وٹوں

ओके जनाब इपड़ो ब्रेक आहे बिना ब्रेक यूनुस बकारी वापस इंदो अमाजु कॉलू अटेंड कंदो नंबर आहे 0334352578 बुडी 334 पंटी 25786 ते केरु दो नरो ब्रेक आहे।